चन घन घन घन चन चन चन झांझर बोले झन झन झन झन झन झन झन झांझर बोले बारी जानी रा प्यारी